आकाशवाणी पुणे, योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। कुंभ उद्योग संगम आणि नाशिक गुंतवणूक परिषदेत 14,000 कोटी रुपयांचे 314 सामंजस्य करार। राज्यातील वैद्यकीय सेवा अधिक सक्षम आणि आधुनिक करण्यासाठी जायका संस्थेसोबत भागीदारी। भंडारा जिल्ह्यातल्या जेवणाळा जिल्हा परिषद डिजिटल शाळेद्वारे प्रवेशपूर्व परीक्षा। राज्य कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या हिंदी भाषेच्या परीक्षेला स्थगिती आणि पुणे भारताची सांस्कृतिक राजधानी होण्याच्या उद्देशानं मानचित्र सांस्कृतिक पुण्याचे या मंथन परिषदेचं आयोजन।

0: आता सविस्तर बातम्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल नाशिक इथं झालेल्या कुंभ उद्योग संगम आणि नाशिक गुंतवणूक परिषदेत 14,000 कोटी रुपयांचे 314 सामंजस्य करार करण्यात आले. नाशिक त्र्यंबकेश्वर इथं होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर दळणवळण सुविधा आणि पायाभूत विकास वेगानं होत आहे. या संधीचा फायदा घेत लघु आणि मोठ्या उद्योगांसाठी नाशिक आकर्षण केंद्र ठरत असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, जिल्हा उद्योग केंद्र आणि नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त परिषदेत अनेक उद्योग समूहांनी गुंतवणुकीत स्वारस्य दाखवलं. राज्य सरकारनं जायका या आंतरराष्ट्रीय संस्थेसोबत आता राज्यातील वैद्यकीय सेवा अधिक सक्षम आणि आधुनिक करण्यासाठी भागीदारी करण्यास मान्यता दिली असून त्यासाठी 3,708 कोटी रुपयांचं वित्तीय सहाय्य घेण्यास मंत्रिमंडळानं मान्यता दिली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात यापूर्वीच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यात आली असून जळगाव, लातूर, बारामती, मिरज, कोल्हापूर, नंदुरबार आणि गोंदिया या ठिकाणी 100 प्रवेश क्षमतेचे शासकीय परिचारिका विद्यालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. एनपीएस अर्थात राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना ऐच्छिक करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. अर्थविभागानं यासंदर्भात परिपत्रक काढलं असून येत्या 31 डिसेंबरपर्यंत कर्मचाऱ्यांना हा पर्याय निवडता येणार आहे. राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेत येणाऱ्यांना राज्याच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय स्वीकारता येईल. हा पर्याय स्वीकारणाऱ्यांची किमान 20 वर्ष सेवा झाली असेल तर त्यांना शेवटच्या वेतनाच्या 50% निवृत्ती वेतन मिळेल, तर त्यापेक्षा कमी सेवा झालेल्यांना सेवेच्या प्रमाणात निवृत्ती वेतन मिळेल. ही रक्कम किमान 7,500 रुपये असेल असं सरकारनं स्पष्ट केलं आहे. भंडारा जिल्ह्यातल्या जेवनाळा इथल्या जिल्हा परिषदेच्या डिजिटल शाळेची वाढलेली गुणवत्ता, डिजिटल सुविधा आणि विविध शैक्षणिक परीक्षांमधल्या यशामुळे या परिसरातल्या विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे. मात्र शाळेत अपुरी बैठक व्यवस्था आणि शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश देणं शक्य होत नाही. यामुळे शाळा प्रशासनानं प्रवेश देण्यासाठी प्रवेश परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांची निवड करण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयी माहिती देताना शाळेचे मुख्याध्यापक सुरेश लांडगे म्हणाले,
1: प्रवेश परीक्षा घेण्यामागचा उद्देश म्हणजे बाहेरून येणारा जो विद्यार्थ्यांचा लोंड आहे, पालकांचा जो आशा आहे, ती आशा पूर्णत्वास नेण्यासाठी आम्ही कुठेतरी कमी पडत आहोत. यामागचं कारण म्हणजे विद्यार्थी संख्या अधिक, वर्ग खुल्या सीमित, शिक्षक संख्या सीमित आणि म्हणून विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे न्याय देण्यासाठी प्रवेशपूर्व परीक्षा आम्ही आयोजित केलेली आहे आणि त्यातील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना या शाळेमध्ये प्रवेश देण्याचं शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून ठरलेलं आहे.
0: ग्रामीण भागातील सरकारी शाळा देखील दर्जेदार शिक्षण देऊ शकतात याचं जेवनाळा शाळेनं उदाहरण घालून दिलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

0: बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. राज्यातील सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात येणारी हिंदी भाषेची परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली. येत्या 28 जूनला ही परीक्षा होणार होती, मात्र विविध स्तरांवरून झालेल्या तीव्र विरोधानंतर शासनानं हा निर्णय मागे घेतला आहे. 1976 नियमावलीनुसार घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेची आजच्या काळात गरज आहे का याचा पुनर्विचार करताना त्या नियमावलीतील तरतुदींचीही सखोल पडताळणी केली जाईल असंही सामंत यांनी म्हटलं आहे. पुणे ही भारताची सांस्कृतिक राजधानी व्हावी या उद्देशानं कोहिनूर कट्टा प्रस्तुत आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या विशेष सहयोगानं मानचित्र सांस्कृतिक पुण्याचे या निमंत्रितांच्या 2 दिवसीय परिषदेचं उद्घाटन काल संध्याकाळी परिषदेच्या सभागृहामध्ये झालं. पुढील अनेक वर्षांचं सांस्कृतिक वेधपत्र अर्थात व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याच्या दृष्टीनं याचं विशेष महत्व आहे. मूर्तीशास्त्राचे गाढे अभ्यासक डॉ गोवम देगलूरकर आणि इतर मान्यवर उद्घाटनावेळी उपस्थित होते. या परिषदेच्या संयोजनामागील भूमिका स्पष्ट करताना संयोजक वीरेंद्र चित्राव म्हणाले,
1: या सगळ्या 2 दिवसाच्या परिषदेचा आमचा प्रयत्न असा एक व्हिजन डॉक्युमेंट या सगळ्याचं तयार करावं, जी सुरुवात असेल. एवढे मान्यवर 2 दिवसात बोलणार आहेत, एक व्हिजन डॉक्युमेंट करून

0: देशांमध्ये कुठलीही पॉलिसी नाही. तो एक मोठा महोत्सव करायचा तर या ठिकाणी अनेक ऑर्गनायझर्स पण मला दिसत आहेत की जे स्वतःच्या ताकदीवर आणि गोयलांसारख्या अनेक या ठिकाणी प्रायोजक आहेत, तर ते सर्वजण या ठिकाणी आपापल्या परीने सहाय्य करतात आणि ते महोत्सव साकारले जातात ज्याचं जगाच्या स्तरावर मोठ्या प्रमाणात कौतुक होतं.
1: महापालिका क्षेत्रात असलेल्या राज्यातील औद्योगिक वसाहतींमध्ये रस्ते, पाणी, पथदिवे या पायाभूत सुविधांचा अभाव असल्याच्या तक्रारी वाढल्या असल्यानं आगामी काळात एमआयडीसीकडे देखभाल दुरुस्तीची जबाबदारी सोपवण्याचा विचार असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. ते काल नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. औद्योगिक वसाहतींमधून मिळणारा कर या निर्णयानंतर औद्योगिक वसाहत वसूल करेल आणि त्यातून औद्योगिक वसाहतीच पायाभूत सुविधा पुरवेल, त्यासाठी औद्योगिक वसाहतींना आवश्यक मनुष्यबळ पुरवलं जाईल असंही सामंत यांनी सांगितलं. नाशिकमधील टीसीएस प्रकरणात नियुक्त केलेल्या समितीकडून प्राथमिक अहवाल प्राप्त झाल्याची माहिती राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी दिली आहे. रहाटकर यांनी काल नाशिक इथं पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याशी चर्चा केली. बंदूक खराब प्रकरण आणि टीसीएस प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्यानं पोलीस यंत्रणेला तपासाकरता अजून वेळ देणं आवश्यक असल्याचं रहाटकर यांनी सांगितलं. जनगणनेच्या पार्श्वभूमीवर राज्यात सुरू असलेल्या स्वगणना मोहिमेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ला तालुक्यातल्या मूठ गावानं उल्लेखनीय कामगिरी करत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. मूठ हे सर्व कुटुंबांची स्वगणना पूर्ण करणारं जिल्ह्यातलं पहिलं महसुली गाव ठरलं आहे. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाला हे यश आलं आहे. दरम्यान राज्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी स्वगणना प्रक्रियेत सहभाग घेण्याचं आवाहन मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी केलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात उन्हाळी सुट्ट्यांमुळे पर्यटक वाढल्यानं पेट्रोल डिझेलची मागणी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी मिरज इथल्या डेपो व्यवस्थापकांना नियमित पुरवठ्याचे निर्देश दिले आहेत. इंधन टंचाई टाळण्यासाठी प्रशासन सतर्क असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अनावश्यक गर्दी टाळावी असं आवाहन धोडमिसे यांनी केलं आहे. केंद्र सरकारनं हरभरा खरेदीची मुदत 29 मे पर्यंत वाढवली आहे. त्यामुळे निर्धारित कालावधीत विक्री करू न शकलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून अधिकाधिक शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीचा लाभ घेता येणार आहे. दरम्यान तूर खरेदीला 31 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. खरेदीनंतर मालाचे पैसे तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जात असल्याचं मंत्री जयकुमार रावल यांनी म्हटलं आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या तळोदा शहरालगतच्या बाह्यवळण मार्गावर काल मालगाडीच्या टायरमधील हवा तपासत असताना अचानक झालेल्या भीषण स्फोटात गाडी चालकाचा जागीच मृत्यू झाला. गुजरातहून सिमेंट भरून आल्यानंतर मालगाडी रिकामी करण्यापूर्वी ते टायरची तपासणी करत होते. ज्येष्ठ कवी आणि गीतकार माधव रामचंद्र पवार यांचं काल सोलापूर इथं निधन झालं. ते 71 वर्षांचे होते. पवार यांचे हे शुभशकुनांचे पक्षी आणि गरुड भरारी हे दोन काव्यसंग्रह प्रकाशित झाले असून सोलापुरात झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं स्वागत गीत लिहिण्याचा मान त्यांना मिळाला होता. सोलापूरच्या साहित्य, कला आणि सामाजिक क्षेत्रातल्या मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. कोकणात काही ठिकाणी उष्ण आणि दमट वातावरण राहील. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. कुंभ उद्योग संगम आणि नाशिक गुंतवणूक परिषदेत 14,000 कोटी रुपयांचे 314 सामंजस्य करार. राज्यातील वैद्यकीय सेवा अधिक सक्षम आणि आधुनिक करण्यासाठी जायका संस्थेसोबत भागीदारी. भंडारा जिल्ह्यातल्या जेवणाळा जिल्हा परिषद डिजिटल शाळेद्वारे प्रवेशपूर्व परीक्षा. राज्य कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या हिंदी भाषेच्या परीक्षेला स्थगिती. आणि पुणे भारताची सांस्कृतिक राजधानी होण्याच्या उद्देशानं मानचित्र सांस्कृतिक पुण्याचे या मंथन परिषदेचं आयोजन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: कुछ भी ऐसा जो आपको हेल्दी रखे, स्वस्थ रखे. पतंजलि योग सूत्र का एक सूत्र है योग है चित्तवृत्ति निरोधा के. योग केवल शरीर को मोड़ने या सांसों को रोकने की विधि नहीं है, बल्कि जीवन जीने की कला है. और ये कला सुबह सुबह ही सीख लेनी चाहिए. सुबह के समय किया गया योग और व्यायाम आपको पूरा दिन एनर्जेटिक रखता है, पूरा दिन आपकी ऊर्जा को संचालित रखता है. तो हम आपको बताते हैं बहुत सारे आसनों के बारे में, जैसे भुजंगासन के बारे में आपको बताया, वज्रासन के बारे में बताया. इनके साथ साथ कुछ प्राणायाम भी आप कर सकते हैं, जैसे अनुलोम विलोम है या कपालभाति है. ये हमारी जो ब्रीदिंग है यानी श्वास क्रिया है उसको बेहतर बनाती है, हमें क्लैरिटी देती है, हमें मानसिक स्पष्टता देती है और शरीर को अंदर से स्वस्थ करती है. तो अगर समय नहीं है तो कम से कम 10 मिनट ये प्राणायाम आप कर ही सकते हैं. और कुछ नहीं तो ब्रिस्क वॉक या सीढ़ी चढ़ना भी हमारे शरीर को एनर्जी देता है, हमारे ब्लड सर्कुलेशन को

नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीची FM गोल्ड वाहिनी 100.1 MHz वर आणि मी आहे तुमची मैत्रीण, तुमची रेडिओ सखी मधुरा बाळ.

नमस्कार श्रोते हो, मी आहे तुमची मैत्रीण मधुरा बाळ आणि मी तुमच्याबरोबर असणार आहे दुपारी 1 वाजेपर्यंत. आपण भरपूर गप्पा मारणार आहोत आणि छान छान गाणी पण ऐकणार आहोत. तर तुम्हाला मी कार्यक्रमाची रूपरेषा सांगते. आज सकाळी 10 ते 11 या आपल्या मनस्पर्शी कार्यक्रमात आपण बोलणार आहोत रवींद्रनाथ टागोर आणि दुर्गाबाई भागवत यांच्याबद्दल. त्यानंतर दुपारी 11 ते 12 या वेळात आपण गप्पा मारणार आहोत एक फोटोग्राफर, समाजसेवक आणि बरंच काही असणाऱ्या आशुतोष जोशी यांच्याशी. आणि दुपारी 12 ते 1 या आपल्या रंजक सफर या कार्यक्रमात आज आपण बोलणार आहोत अभंगांबद्दल. चला तर मग आपला मनस्पर्शी कार्यक्रम सुरू करूया एका छानशा गाण्यानी.

श्रोतेहो, आज आपण बोलणार आहोत रवींद्रनाथ टागोर यांच्याबद्दल. आज 7 मे आपल्या राष्ट्रगीताचे गीतकार रवींद्रनाथ टागोर यांचा जन्मदिवस, ज्यांना आपण प्रेमाने गुरुदेव असंही म्हणतो किंवा आपण त्यांना ओळखतो गुरुदेव या नावाने, अशा या रवींद्रनाथ टागोरांचा जन्म 7 मे 1861 रोजी कलकत्ता इथे झाला. कवी, लघुकथाकार, संगीतकार, नाटककार, निबंध लेखक आणि चित्रकार असं बहुआयामी असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. बंगालीतल्या बोलीभाषांचा वापर बंगाली साहित्यात करून त्यात नव्या साहित्य प्रकाराची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली.

0: हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीची FM गोल्ड सेवा आणि कार्यक्रम चालू आहे मनस्पर्शी. आपण बोलत आहोत गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्याबद्दल. तसं तर गुरुदेवांच्या अनेक कविता संग्रह प्रसिद्ध आहेत, पण 1890 साली प्रकाशित झालेला मानसी हा त्यांचा काव्यसंग्रह त्यांच्या प्रतिभेचा सर्वोच्च बिंदू मानला जातो. या काव्यसंग्रहातील कविता द्वैत सिद्धांताचा पुरस्कार करताना दिसतात.

श्रोतेहो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीची FM गोल्ड सेवा आणि आपण बोलत आहोत मनस्पर्शी या कार्यक्रमामध्ये रवींद्रनाथ टागोर यांच्याबद्दल. 1901 साली रवींद्रनाथ टागोर यांनी शांतिनिकेतन या प्रायोगिक विद्यामंदिराची स्थापना केली. 1912 साली त्यांच्या बंगाली कवितांचा इंग्रजी अनुवाद गीतांजली हा प्रकाशित झाला. या कविता संग्रहासाठी त्यांना नोबेल पुरस्कारही देण्यात आला.

मंडळी, रवींद्रनाथ टागोरांच्या साहित्यावर आधारित अनेक कलाकृती पुढच्या काळात तयार केल्या गेल्या. त्यांच्या अनेक कलाकृतींचे अनुवाद झाले. आत्ताच आपण ज्याबद्दल बोललो त्या गीतांजली या काव्यसंग्रहाचा अनुवाद दुर्गाबाई भागवत यांनी केलेला, संस्कृतमध्ये केलेला आहे. काय योगायोग बघा, आज रवींद्रनाथ टागोर यांची जयंती आहे, म्हणजे त्यांचा जन्मदिवस आहे, आणि आज दुर्गाबाई भागवत यांचा स्मृतिदिनही आहे. आपण दुर्गाबाई भागवतांबद्दल आणखी बोलू, पण त्याआधी आपण एक छानसं गाणं ऐकूया.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईटवर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीची FM गोल्ड माहिनी आणि आपण बोलत आहोत दुर्गाबाई भागवत यांच्याबद्दल. दुर्गा भागवत यांचंही व्यक्तिमत्व चतुरस्र होतं. त्या श्रेष्ठ मराठी लेखिका होत्याच. खेरीज लोकसंस्कृती, लोकसाहित्य यांच्याही बाबतीत त्यांनी यांच्या संशोधकही त्या होत्या. समाजशास्त्र, मानववंशशास्त्र आणि बौद्ध धर्म यांचाही त्यांनी अभ्यास केला होता. आणि त्याशिवाय त्यांचं ललित साहित्यही तितकंच प्रसिद्ध आहे.

श्रोते हो, आपण ऐकत आहात एफ एम गोल्ड आणि आपण बोलतोय दुर्गाबाई भागवत यांच्याबद्दल. दुर्गाबाईंचं सगळंच लेखन एका विशिष्ट त्यांच्या अशा खास शैलीत असायचं आणि ते नाविन्यपूर्णही असायचंच. पण त्यांची व्यासपर्व ही जी सकस निर्मिती आहे ती जर तुम्ही वाचलीत तर तुम्हाला एक गोष्ट जाणवेल की आपल्याला जो आपला महाभारताकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे की म्हणजे

नेहमी एखादं म्हणजे महाभारताकडे आपण एक कथा म्हणून किंवा एक विशिष्ट पद्धतीने आपण महाभारताकडे बघतो की अमुक एक पात्र ही सगळी चांगली, अमुक एक पात्र ही वाईट, किंवा ह्या पात्रांनी ह्या पात्रांना त्रास दिला, असा एक वर्षानुवर्ष आपला एक दृष्टिकोन झालेला आहे महाभारताकडे पाहण्याचा. पण तुम्ही जर दुर्गाबाईंचं व्यासपर्व हे पुस्तक वाचलं तर तुमचा महाभारताकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्ण बदलू शकतो. त्यांनी पूर्ण 360 अंशातून त्यातल्या प्रत्येक पात्राकडे पाहिलं आहे. म्हणजे इतका त्या पात्रावर त्यांनी सखोल लेखन केलेलं आहे. ते वाचून आपला फक्त महाभारताकडे बघण्याचा असं नाही पण आपल्या आयुष्याकडे बघण्याचा, आपल्या आयुष्यातल्या लोकांकडे बघण्याचा सुद्धा दृष्टिकोन पूर्णपणे बदलू शकतो.

संशोधन पर लेखन, समीक्षात्मक लेखन, वैचारिक कथा, चरित्र, संपादन, अनुवाद, बाल साहित्य, ललित गद्य असे विविध प्रकारचं लेखन दुर्गाबाई भागवत यांनी केलं. खेरीज त्यांनी 51व्या अखिल मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही भूषवलं होतं. त्याखेरीज विणकाम, भरतकाम, स्वयंपाक या कलांमध्येही त्या पारंगत होत्या. आणि हे कमी आहे का म्हणून, पण त्यांचं फ्रेंच, जर्मन आणि संस्कृत या भाषांवरही प्रभुत्व होतं. मगाशी मी म्हटलं तसं त्यांनी संस्कृत भाषेमध्ये

गीतांजलीचा अनुवाद केला, म्हणजे किती बहुआयामी असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं, त्यांना खरं सांगायचं तर आपण अभिवादन करू तेवढं कमी आहे.

प्रत्येक व्यक्ति जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे। जनगणना 2027 आपली आहे, जनगणना आपली आहे।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात 100° 1 MHz आकाशवाणीची FM गोल्ड सेवा आणि आज 7 मे त्याच्या निमित्ताने आपण बोलत आहोत दुर्गाबाई भागवत यांच्याबद्दल. मुळातच संवेदनशील असल्यामुळे दुर्गाबाईंच्या मनात सगळ्यांबद्दल करुणा होती. खेरीज लहानपणापासून त्यांना लिहिण्या वाचण्याची गोडी होती आणि जे काही करायचं ते मनापासून करायचं हा त्यांचा नियम होता. कॉलेजमध्ये असताना त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सुद्धा भाग घेतला. तर अशा बहुआयामी असलेल्या दुर्गाबाईंबद्दल खरं सांगायचं तर आपण जेवढं बोलू तेवढं कमी आहे आणि दुर्गाबाईंसारख्या व्यक्तींकडनं आपण घेऊ तेवढी प्रेरणा कमी आहे. पण दुर्गाबाईंसारख्या बाई आहेत त्यांच्याकडनं घ्यायचीच असते प्रेरणा. पण आपल्या घरामध्ये सुद्धा अशी काही मंडळी असतात, अशी मोठ्या काय म्हणतात त्या स्त्रिया असतात, आपली आई, आपली ताई, आपल्या सासूबाई किंवा आपल्या घरातल्या इन जनरल स्त्रिया याही तितक्याच प्रेरणा देणाऱ्या असतात असं तुम्हाला वाटतं का मंडळी? त्यांचाही आपण तितकाच आदर केला पाहिजे जसं या उत्तुंग व्यक्तिमत्वांचा आदर करतो, त्यांच्याकडून प्रेरणा घेतो. तसंच आपल्या घरातल्या प्रत्येक स्त्रीकडून आपल्याला काहीतरी प्रेरणा घेता येते. तुम्ही एकदा त्यांना फक्त असं त्यांची छोटीशी मुलाखत घेऊन बघा की तुमचं रुटीन काय असतं आणि काय नसतं, मग त्या तुम्हाला छान छान गोष्टी सांगतील. आणि आता जे आपण गाणं ऐकणार आहोत त्यात बऱ्याचशा त्या गोष्टी सापडतील बघा.

श्रोते हो, आपण कार्यक्रम चालू आहे मनस्पर्शी आणि आपण दुर्गाबाई भागवतांबद्दल बोललो आणि रवींद्रनाथ टागोर यांच्याबद्दलही बोललो आणि आपण पुन्हा एकदा त्या दोघांच्याही स्मृतींना वंदन करूया आणि या कार्यक्रमात आज आपण इथेच थांबूया आणि 11 वाजता आपण युवा तरंग या आपल्या कार्यक्रमात मगाशी सांगितल्याप्रमाणे आशुतोष जोशी यांच्याशी गप्पा मारणार आहोत. त्यांची ओळख आणि त्यांच्याबद्दल आणखी माहिती मी आपला युवा तरंग कार्यक्रम सुरू झाला की देईनच, पण तोपर्यंत आजच्या या आत्ताच्या या मनस्पर्शी या कार्यक्रमातून मी तुमचा निरोप घेते.

0: नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीची 100.1 मेगाहर्ट्झवर असलेली FM गोल्ड वाहिनी आणि कार्यक्रम चालू आहे युवा तरंग. मंडळी, तुम्हाला माहीत आहे आपण युवा तरंग या कार्यक्रमात एकतर युवा मंडळींशी गप्पा मारतो किंवा काहीतरी वेगळं आयुष्यात करणाऱ्या मंडळींशी गप्पा मारतो. आणि मी तुम्हाला 10 वाजता आपला मनस्पर्शी कार्यक्रम सुरू झाला तेव्हा असं सांगितलं होतं की आज आपण आशुतोष जोशी यांच्याशी गप्पा मारणार आहोत. तर त्यांनी वेगळं काय केलं आहे हे मी तुम्हाला आत्ता आधी सांगते की मंडळी, तुम्हाला जर लंडनला जायला मिळालं किंवा भारताबाहेर जाऊन शिकायची संधी मिळाली, तिकडे तुम्हाला काम करायची संधी मिळाली, तर तुम्हाला परत यावंसं वाटेल? म्हणजे तुमचं भारतावर विलक्षण प्रेम असेल तर यावंसं वाटेलच नक्की, पण इतकं सगळं छान सेट असताना तिकडे तसं कोणी येत नाही. म्हणजे 90% मंडळी तर येतच नाहीत बघा सोडून. पण आजचे आपले पाहुणे आशुतोष जोशी हे मूळचे चिपळूणचे आहेत, पण त्यांनी मुंबई पुण्याकडे राहून शिक्षणही घेतलं. त्यानंतर त्यांनी UKला जाऊनही शिक्षण घेतलं. तिकडे त्यांनी असाइनमेंट्सवर वेगवेगळ्या काम केलं आणि आता ते गुहागरमधल्या नरवण या गावात कायमचे स्थायिक झालेले आहेत. तुम्हाला त्यांच्याबद्दल आणखी जाणून घ्यायचं आहे ना? चला तर मग आपण गप्पा मारूया त्यांच्याशी. नमस्कार आशुतोषजी.
1: नमस्कार.
0: तुमचं युवा तरंग या आपल्या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. आणि तुमचा प्रवास फारच इंटरेस्टिंग आहे असं आपण बोलत होतो तेव्हा मला वाटलं. तर तुम्ही सांगू शकाल का की तुम्ही मुळात चिपळूणमधून UK पर्यंत कसे गेलात आणि तुम्हाला परत कसं यावंसं वाटलं?
1: हा, तर चिपळूणमध्ये माझं बालपण गेलं, शिक्षण वगैरे चिपळूणमध्ये झालं, पण गाव नरवण त्याच्यामुळे आजी आजोबा तिथे असायचे तर येऊन जाऊन आम्ही असायचो. त्याच्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये इथे आंबे काढायला या किंवा कोकमाच्या झाडीवरती चढून कोकम हलवा हे सगळं त्यावेळी करत होतो. पण जसे सगळ्यांच्याच पाठी इंजिनिअरिंगचा किडा लागतो तसा माझ्याही पाठी लागला होता, त्याच्यामुळे मला पण पुश केलं त्या बाजूला जायला. सो सायन्स घेतलं होतं, पण वर्ष 2 वर्षामध्ये लक्षात आलं की ते काही उपयोगाचं नाही किंवा आपल्या मला उपयोगाचं नाही आणि मी त्याच्यामध्ये काही करू शकेन असं वाटत नव्हतं. त्यामुळे जाणून बुजून अभ्यास कमी करून 12 मार्क कमी पाडले आणि मुंबईला पाठवलं मग आई वडिलांनी की फोटोग्राफी आणि पेंटिंग वगैरेची आवड आहे तर ऍटलिस्ट ते तरी करून बघ. म्हणून तिथे शिकत असताना मॉडेल आर्टला शिकलो, JJ ची तयारी करत होतो, पण परत ते करत असताना कॅमेरा हातात आला आणि लक्षात आलं की फोटोग्राफीची जास्ती आवड आहे बाकी सगळ्यापेक्षा. म्हणून मग भारती विद्यापीठ म्हणून पुण्यामध्ये आहे तिथे शिक्षण घेतलं पुढचं. तिथे एनरोल केलेलं असताना मला काही प्रोफेसर्स भेटले तिथे ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मला गाईड केलं. एस्पेशली त्यांच्यातले एक प्रोफेसर जे होते ते केंटकीवरनं येत होते परत, म्हणजे US ला शिकून आले होते. तर त्याने मला इतका मोठा म्हणजे कॅनव्हास ओपन करून दिला की ते सगळं मग बघत असताना अजून काहीतरी वेगवेगळं करता येईल ह्याच्यामध्ये असं वाटलं. तिथलं शिक्षण कम्प्लीट झालं. तावर्ड गॅलरी म्हणजे मुंबईमध्ये आहे हाजी अली जवळ, तिथे माझं प्रदर्शन लागलं आणि मी पहिला आलो. आणि त्यावेळी मग सगळ्यांनी म्हटलं होतं की हा काहीतरी आता करणार वगैरे, पण लगेचच रियालिटी हिट झाली आणि लक्षात आलं की ह्याच्यावरती बेस्ट काहीच करता येत नाही आणि अजून जास्ती इनडेप्थ शिक्षण घ्यावं लागतं. तर त्याच्या पुढचा वर्ष मी UKची तयारी करत होतो जायची आणि ऍट द सेम टाइम मी भारतभर फिरत होतो. म्हणजे त्या दरम्यान मी नेपाळला अन्नपूर्णा सर्किट करून आलो, अरुणाचल प्रदेशमध्ये राहून एक अपोतानी म्हणून ट्राईब आहे त्यांच्यासोबत वेळ घालवला, भारतात वेगवेगळ्या ठिकाणी इंटेरियर ट्राईब्स मध्ये राहून आलो असिस्टंट फोटोग्राफी करत असताना. आणि त्यामधनं कळलं की भारत आपण जे म्हणतो त्याच्यापेक्षा खूप वेगळा आहे, खूप वैविध्यपूर्ण देश आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळी लोक राहतात, वेगवेगळ्या बोलीभाषा आहेत, चालीरीती आहेत, जेवण वेगवेगळं आहे प्रत्येकाचं आणि त्याच्यात मध्ये एवढ्या मोठ्या देशामध्ये होमोजिनिटी आपण नाही आणू शकत किती काही म्हटलं तरी, पण ती डायव्हर्सिटीच त्याचा एक मेन पॉइंट आहे. सो हे सगळं बघत असताना फिरत असताना बरेचसे ब्रिटिश मित्र झाले होते आणि त्यांच्यामुळे कदाचित असेल की मला UKला जायची आवड निर्माण झाली. सो एका मध्यमवर्गीय फॅमिलीमधनं येतो, बाबा घरडा केमिकल्स म्हणून एका फॅक्टरीमध्ये कामाला होते. त्यांनी तरीही पुश करून मला पाठवलं आणि युकेमध्ये मग तसा माझा मग प्रवास युकेला पोहोचला. आणि तिथे गेल्यानंतर मी युनिव्हर्सिटी ऑफ ग्लॉस्टरशायर म्हणून एक युनिव्हर्सिटी आहे तिथे माझं पुढचं शिक्षण घेतलं व्हिज्युअल आर्ट्सचं. आणि त्यामधनच मग वेगवेगळ्या लोकांसोबत संस्थांसोबत काम करत करत मग तिथे पुढचे जी 4 वर्ष आहेत ती तिथे घालवली.
0: बर, 4 वर्ष तुम्ही युकेमध्ये होतात.
1: हो.
0: मग तुम्हाला परत यावंसं वाटलं?
1: हो, म्हणजे कसं झालं होतं की कोविडचा पिरियड होता तो सगळ्यांसाठी खूप वेगळा होता भारतामध्ये. मी त्यावेळी डिसाइड केलं होतं की मी युकेमध्ये राहणार, कारण की जी फ्रीडम तिथे मिळत होती युकेमध्ये ती भारतापेक्षा खूप वेगळी होती. आणि त्यामुळे मला ते वाटत होतं की मी तिथे वेळ घालवावा थोडा अजून. सो त्या दरम्यान मी स्कॉटलंडमध्ये एका हंटले नावाच्या छोट्याशा गावामध्ये जाऊन राहायचा निर्णय घेतला. सो वर्क अवे नावाची एक कॉन्सेप्ट आहे जिथे तुम्ही जाऊन दुसऱ्याच्या घरी राहू शकता आणि त्यांच्यासाठी तुम्हाला 4 तास दिवसातले द्यावे लागतात, आठवड्यातनं एक 4-5 दिवस. सो ते करत करत एक कपल होतं तिकडे, त्यांचं एक मॅन्शन होतं, त्याच्या बाहेरच्या बाजूला एक लॉन आणि सगळं ऑर्गॅनिक ते शेती करायचे. सो तिथे मी राहून जेव्हा वेळ घालवत होतो तेव्हा मला कळत होतं की हे काय माझ्या गावापेक्षा काही वेगळं नाहीये फार. म्हणजे लोक पैसे प्रचंड कमवतात ते गोल फिरून कशासाठी की अशा टाईपच्या कुठेतरी ठिकाणी जाऊन राहण्यासाठी
0: थोडीशी
1: जमीन मिळावी, थोडस शेतघर असावं, कुठेतरी शांततेत आयुष्य घालवावं. आणि मी ह्याच्या बरोबर विरुद्ध चालत होतो. लंडनमध्ये कुठेतरी मला राहता यावं हे माझे त्यावेळचे विचार होते, कारण की जी आजूबाजूची सोसायटी आपल्याला असते ती त्या बाजूला पुश करत असते की हे चांगलंय हे चांगलंय. पण ज्या वेळेला तुम्ही अजून इन डेप्थ जाता, आजूबाजूच्या लोकांचे सगळे एक्सपिरियन्सेस बघता, म्हणजे आता मी ज्यांच्यासोबत राहत होतो जॉन आणि एरिका, त्याच्यातला जॉन शेल नावाची एक ऑइल कंपनी आहे, त्याच्या आफ्रिकामधल्या एका डिव्हिजनचा हेड होता. एवढ्या मोठ्या स्तरावरती तो काम करत असताना सुद्धा त्याने चूज केलं होतं की एका साध्या पद्धतीने त्याला राहता यावं स्कॉटलंडमध्ये. सो हळूहळू माझे विचार बदलत होते. इन जनरल भारताबद्दलची ओढ होती, समजून घ्यायचं होतं की मी ज्या देशातनं येतो त्या देशाला मी समजतो तरी का, किंवा मी कोण, मी ह्या सगळ्या इक्वेशन मध्ये कुठे आहे हे मला जरा समजून घ्यायचं होतं. सो बरेच लोक वाचत होतो, तुम्ही आता सुरुवातीलाच बोलताना बोललात टगोरांचं. सो मी टगोर भरपूर वाचले त्या ह्याच्यामध्ये आणि टगोरांनी जे शांतिनिकेतनकडे परत जाण्याचा जो एक त्यांचा हे होता निर्णय होता आणि तिथे गेल्यानंतर जे त्यांनी लिहिलंय ज्या कविता त्यांनी त्याच्यामध्ये केल्यात त्या इतक्या सुंदर आहेत आणि त्या सायलेन्स तो एक जो मनशांती त्यांना मिळाली ती इतकी छान आहे. सो तीच मी शोधत शोधत पुन्हा भारतामध्ये आलो होतो.
0: बापरे आशुतोष, खरं सांगायचं तर हे जे सगळे प्रश्न तुम्ही पडले असं म्हणालात की आपण काय करतोय आणि म्हणजे हे जे तुम्ही सगळं सांगितलं की मला परत गावाची आठवण यायला लागली आणि ॲट द एंड ऑफ द डे आपण का करतो हे सगळं, की एवढा सगळा पैसा कमवायचा आणि हवं आपल्याला काय तर एक निवांत जीवनपद्धती जिथे आपल्याला फार डोक्याला ताण नसेल, सगळं आपलं असेल आणि असं. तर हे असे सगळे विचार खरं सांगायचं तर सगळेजण करत नाहीत. सो त्याबद्दल तुमचं अभिनंदन सगळ्यात पहिल्यांदा.
1: थँक्यू.
0: आणि आपण ह्या सगळ्याबद्दल आणखी जास्त बोलू तुमचं, पण आपण त्याच्या आधी एक व्यावसायिक विश्रांती घ्यायची आहे, तर त्यासाठी आपण एक 2-3 मिनिटं थांबूया.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

विधि सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.probono-doj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता।

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: श्रोते हो, आपण गप्पा मारतोय आपले आजचे पाहुणे आशुतोष जोशी यांच्याशी. आशुतोष, तुम्ही मगाशी असं म्हणालात की तुम्ही भारतात परत आल्यानंतर खूप प्रवास केलात, बरोबर?
1: हो.
0: हां, तर तुम्ही त्या प्रवासाबद्दल काही सांगू शकाल का? म्हणजे तुम्ही असं काही ठरवून ह्या ह्या ह्या ठिकाणी जायचं असं काही ठरवून प्रवास केला किंवा कसं?
1: हां, म्हणजे सुरुवातीला आलो तेव्हा एक बेसिक आयडिया होती. त्या प्रवासाची सुरुवात झाली अशी की मी चिपळूणमध्ये आलो. चिपळूणमध्ये आल्या आल्या खूप मोठा पूर आला त्या वर्षी.
0: okay.
1: आणि त्याच वेळी लक्षात आलं होतं की त्याच्यामधनं आम्ही वाचल्यानंतर ही एक नवीन संधी आहे आयुष्य जगण्याची. म्हणून विचार केला की जेवढं एक्स्ट्रीम आणि आपले जेवढे पण भीती आपल्याला जी काही आहे ती भीती आपल्याला कॉन्कर करता येते का, त्या भीतीवरती मात करता येते का, हा एक विषय होता. आणि त्यामधनं तो प्रवासाचा थोडे थोडे विचार येत गेले. नरवणे हे जे गाव आहे जिथे मी राहतो तिथपासनं विशाखापट्टणम पर्यंत चालण्याचा रूट होता. कसं कुठे कधी जायचं हे काहीच ठरलेलं नव्हतं. मी 10 एप्रिलला सुरुवात केली होती आणि जसे जसे जे कोणी लोक मला घरी ठेवून घेतील त्यांच्यासोबत राहायचं. एक ट्रॉली मी आमच्या तिथे चिपळूणमध्ये एक जोशी काका म्हणून आहेत त्यांनी बनवली होती आणि ती ट्रॉली घेऊन त्याच्यामध्ये बॅकपॅक त्याच्यामध्ये बाकी सगळं सामान जे काही लागेल ते टेंट वगैरे ते सगळं त्याच्यामध्ये ठेवून जसं जे कोणी राहायला देतील खायला देतील त्यांच्यासोबत राहत खात असं पुढे जायचं. आणि बेसिक पॉइंट असा होता त्याच्या पाठचा की आपल्याला लोक कशी जवळ घेतात. म्हणजे तुमचे कुठलंही तुमच्याकडे गाडी नसेल तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचं पैसा नसेल काही नसेल तर लोक कसे तुमच्यासोबत वागतात हा हे समजून घ्यायचं होतं त्याच्यामधनं. आणि साईड बाय साईड मी शेतकरी आत्महत्या ज्या महाराष्ट्रात होतात त्याच्यावरती डॉक्युमेंटेशन करत होतो. पण तो मुद्दा मी लगेचच बाजूला सोडला जेव्हा खूप त्याच्यामधले एरर्स दिसायला लागले खूप प्रॉब्लेम्स दिसायला लागले. त्यावेळी मग मी पूर्णपणे एक्सपिरियन्स करायचं ठरवलं की जसं येईल जसे दिवस येतील तसे दिवस घालवायचे. आणि त्यामधून मग पहिल्यांदा वरती घाटावरती चढल्यानंतर पंढरपूर सोलापूर लातूर अशा पट्ट्यामधनं दुपारच्या उन्हामधनं थांबायचं आणि उरलेला वेळ सकाळचा संध्याकाळचा वेळ आहे तो चालायचं असं ठरवून चाललो. आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीची लोक भेटली, लोकांनी ठेवून घेतलं. जनरल एक्सपिरियन्स असा होता की अर्बन एरियाज मध्ये जिथे कुठे शहरं होती तिथे लोकांना भीती

0: मधल्या पट्ट्यातनं जात जात मला कोणीतरी विकास आमट्यांशी आणि प्रकाश आमट्यांशी फोनवरती बोलणं करून दिलं आणि त्यांच्याकडून मग त्या बाजूने चालायचं ठरवलं हेमल कशामधनं आणि तिथनं मधली इंद्रावती नदी क्रॉस करून पलीकडे जाऊन छत्तीसगड ओडिशा आणि मग आंध्र प्रदेशमध्ये विशाखापट्टणम असं पूर्ण एंड केलं. सो खूप वेगवेगळे एक्सपिरियन्सेस आले. जी एक दरी आहे भारतामधली, म्हणजे आपण म्हणताना म्हणतो की देर आर टू इंडियाज, की भारत आणि इंडिया मधला जो फरक आहे तो एकदम स्पष्टपणे दिसतोय इंटेरियर भागांमध्ये गेल्यानंतर. आणि मग विचार होता की ह्याच्यावरती आपण कशा पद्धतीने काम करू शकू आणि मग त्याच्यासाठीच पुढचे जे काही वर्षभर गेलं तर तेच सगळं समजण्यात गेलं.
1: बापरे, आम्ही अक्षरशः म्हणजे घरातनं उतरल्यानंतर मुंबईत म्हणून मी सांगते की घरातनं उतरल्यानंतर रिक्षा करायची, स्टेशनला जायचं, ट्रेनमध्ये बसायचं, आपल्याला जिथे उतरायचं तिथे उतरायचं, तिथे उतरल्यानंतर पुन्हा रिक्षा करायची किंवा बस किंवा असं काही. चालणं हा इतका कमी प्रकार झालेला आहे की म्हणजे ठरवून चालणारे लोक असतात सकाळी, म्हणजे मॉर्निंग वॉकला जायचं किंवा इव्हिनिंग वॉकला जायचं, पण तुम्ही एवढं अंतर चालत पार केलं. तुम्हाला भीती नाही वाटली सुरुवातीला सुरू करताना की हे एवढंच, म्हणजे तुम्ही म्हणालात की ट्रॉली घेऊन तुम्ही जायचं ठरवलं, पण ती सगळीकडे आपल्याला तशी कॅरी करता येईल का, किती वेळ कॅरी करता येईल, अशी भीती नाही वाटली तुम्हाला?
0: म्हणजे ट्रॉली जर नसती तर मी चालत नुसता गेलो असतो बॅकपॅक घेऊन, हे तर मला माहिती होतं. पण ट्रॉलीमुळे माझं काम सोपं झालं, कारण की ते चाकं असल्यामुळे त्याला ते इझी मला घेऊन चालता आलं आणि सगळं माझ्या पाठीवरती काही ओझं नव्हतं आणि ऍक्च्युली त्याच्यामुळे चालणं सुद्धा सोपं पडत गेलं. चोरी मारीची भीती मला अनेक जणांनी सांगितली होती, पण मी असे काहीच गोष्ट कॅरी करत नव्हतं मोबाईल सोडला तर की ज्याच्या जे चोरी मारी होऊ शकतं. आणि एका पॉइंट नंतर मी असं डिसाईड केलं होतं की जर गेलं तर गेलं, मग आपण विचार नाही करायचा त्याचा. सो तेवढं फ्री होऊन तेवढं ओपन होऊन जर बाहेर पडलो आणि तेवढा जर आपण विश्वास टाकू शकलो लोकांवरती, जे की गरजेचं असतं अशा टाईपच्या प्रवासामध्ये, की जी आजूबाजूला लोक तुमच्या भेटतायत त्यांच्यावरती पूर्णपणे तुम्हाला विश्वास टाकता येतो का, म्हणजे हेच शिकवत असतं कदाचित त्या त्या सिच्युएशनमध्ये पडल्यानंतर तेच खरं शिक्षण मिळत असतं की आजूबाजूच्या लोकांवरती पूर्णपणे विश्वास टाकून द्या. ते करायला लागल्यापासून मग भीती नाही वाटली.
1: बापरे, मला वाटतं म्हणूनच आपल्याकडे असं म्हणतात की केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार, काव्य शास्त्र विलोकत मनुजा चातुर्य येत असे फार. तुम्ही पुरतं तुम्हाला चतुरपण आलेलं आहे प्रवासामुळे असं तुमच्या बोलण्यातनं फार जाणवत आहे.
0: चातुर्य असं नाही पण ठीक आहे.
1: ठीक आहे, आपण अजून एक गाणं ऐकूया आणि मग पुढे आणखीन बोलूया तुमच्या प्रवासाबद्दल.
0: हो.

0: श्रोते हो, आपण आज गप्पा मारत आहोत आपले आजचे पाहुणे आशुतोष जोशी यांच्याशी. नमस्कार आशुतोष.
1: नमस्कार.
0: हां, तर आपण तुमच्या चालण्याबद्दल आणि या सगळ्याबद्दल बोलत होतो, तर तुम्ही एवढं चालला, तुम्ही एकूण किती किलोमीटर चालला आहात आत्तापर्यंत?
1: तसं बघायला गेलं तर 3,500-4,000 किलोमीटरच्या आसपास असेल.
0: पायी प्रवास एवढा, आणि तो मग फक्त भारतात केलाय की भारताबाहेरही तुम्ही केलाय?
1: वेल्स म्हणून एक कंट्री आहे युके मधली, तिथे मग भारतामध्ये आणि नेपाळमध्ये असं 3 ठिकाणी मिळून तसं म्हणता येईल.
0: बापरे, खरंच खूप वेगळ्या गोष्टी तुम्ही करताय. आणि मग हा तुमचा जो पायी प्रवास तुम्ही म्हटलत तो पूर्ण झाल्यानंतर मग तुम्ही नरवणमध्ये यायचं ठरवलं, बरोबर?
1: हो.
0: अच्छा, आणि मग नरवणमध्ये आल्यानंतर मग तुम्ही कशी सुरुवात केलीत कामाला किंवा असं?
1: नरवणमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा मी गावातले लोक शेती कशी करतात, आजूबाजूच्या निसर्गासोबत ते कसे राहतात, हे सगळं त्यांच्यासोबत काम करायला, त्यांच्यासोबत राहून ऑब्झर्व करायला सुरुवात केली. आणि त्यामधनं मग मला थोडं थोडं समजत गेलं की त्यांचं निसर्गासोबतचं एक कनेक्ट किती चांगले आणि वेगळ्या प्रकारे आहे. कारण की ते शेतामध्ये त्यांची गाणी, त्यांचं जे काही सणवार जे असतात ते सगळं निसर्गाला धरूनच असतं. सो त्या ते सगळं समजण्यामध्ये मी वेळ घालवला पहिला तर.
0: ओके ओके. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही असं म्हणजे गावात आपल्याला राहायचंय तर मग पोटापाण्याचा काही उद्योग किंवा असं हे कुठ, म्हणजे तुम्हाला शेतीचीही काही बॅकग्राऊंड नव्हती असं तुम्ही म्हणालात, मग तुम्हाला शेती का करावीशी वाटली अचानक?
1: हा, सो मी जेव्हा सुरुवात केली इथे आल्यानंतर त्यावेळी मी व्हिडिओ आणि फोटोग्राफी जास्ती करत होतो. आणि ते करत असताना मी लिखाणाकडे वळलो. मी जी पहिली पदयात्रा केली त्याच्यावरती

0: जा जरा पूर्वेकडे हे पुस्तक तोपर्यंत प्रकाशित आत्ता आत्तामध्ये झालं आणि त्याच्या अगोदर जर्नी टू द ईस्ट म्हणून एक इंग्लिश मधनं प्रकाशित झालं आणि ते सगळं केल्यानंतर मी गावामध्ये राहायला लागलो आणि आजूबाजूचा परिसर समजून घेण्यामध्ये वेळ घालवला. त्यानंतर मग थोडं थोडं छोट्या छोट्या गोष्टींमधनं आपण इथे काय बदल करू शकतो हे समजून घ्यायला लागलो आणि तेवढ्यामध्ये इथे एक दुसरा परत म्हणजे विकास येणार इथे असं कळलं की एक मोठा परत हायवे येणार, दोन ऍक्च्युली, ग्रीनफील्ड आणि कोस्टल रोड. तर त्याच्यामधनं जी डिस्प्लेसमेंट होणार, त्याच्यामधनं जी लोकांना इथल्या त्याच्यामधनं काय मिळणार हे जेव्हा प्रश्न विचारले त्यावेळी इथे कुठेच उत्तरं नव्हती त्याची, कारण की त्याच्यावरती जास्ती काही प्रश्न झाले नव्हते, विचारले गेले नव्हते. आणि मग हळूहळू मी त्याच्याकडे वळलो की आपल्याला पुन्हा एकदा चालून हे सगळं समजून घ्यावं लागेल एक्झॅक्टली काय आहे. सो मुंबई ते गोवा असा परत एक पदयात्रा केली आणि ती करत असताना मग मला खऱ्या अर्थाने थोडे थोडे थोडे थोडे जे प्रॉब्लेम्स होते ते सगळे सॉल्व्ह व्हायला लागले माझ्या मेंटली, म्हणजे जे होते ते.
1: चालेल, आपण याबद्दल आणखी बोलू, पण त्याच्या आधी आपण एक व्यावसायिक विश्रांती घेऊया.
0: हो.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया. घर

हाउसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, आपण गप्पा मारत आहोत आजचे आपले पाहुणे आशुतोष जोशी यांच्याशी. नमस्कार आशुतोष. आशुतोष नमस्कार.
2: नमस्कार.
1: हां, तर तुम्ही मला सत्ता म्हणालात की तुम्ही मुंबई ते गोवा पुन्हा एकदा पदयात्रा केलीत, मग त्यात तुम्हाला काय गवसलं?
2: मुंबई ते गोवा पदयात्रा करण्यामध्ये आणि तिथे बेसिकली सगळ्या गावांमध्ये जाऊन ग्रामपंचायतींमधून ज्या मीटिंग्स घेतल्या आणि ग्रामसभा घेतल्या त्याच्यामधनं समजत गेलं, उलगडत गेलं की चित्रकला नक्की काय आहे. तर इथे खूप प्रमाणामध्ये बघायला गेलं तर जो योग्य पद्धतीचा विकास जो झाला पाहिजे की इथल्या स्थानिक जे कल्चर आहे, इथल्या स्थानिक ज्या उपजीविकेची साधनं आहेत त्यांना धरून काही जो झाला पाहिजे विकास आणि जे सस्टेनेबल टुरिझम आपण इथे आणलं पाहिजे ते गोष्ट खूप लॅकिंग दिसत होती आणि त्यामुळे जे मायग्रेशन झालं होतं ते खूप प्रमाणामध्ये होऊन गेलं होतं ऑलरेडी मुंबई साईडला मागच्या 20 वर्षामध्ये आणि तो टाईड आहे, तो बदलणं थोडं कठीण आहे आणि तेच करायचं काम करावं लागणार आहे हे त्याच्यामधनं कळत होतं की लोकांना इथे त्यांच्याच गावामध्ये राहून त्याच्याबद्दल जे एक आत्मीयता असली पाहिजे किंवा त्याच्याबद्दल एक प्राईड जी असली पाहिजे ती नव्हती, त्याच्यामुळे लोक बाहेर पडतात इझिली आणि तेच जर आपण करता आलं आपल्याला ती एक परत कुठेतरी स्वाभिमान त्या जागेबद्दलचा त्या किंवा एक इन जनरल कोकणाबद्दलचा एक अभिमान जर परत जागृत करता आला तर लोक परत येऊ शकतील, राहू

0: शकतील आणि छान पद्धतीने इथे पण लोक राहतील, म्हणजे इथलं कल्चर जपून.
1: खरं आहे तुमचं म्हणणं, कारण सगळ्या म्हणजे जो लोंढा कोकणातनं किंवा मुंबई बाहेरनं, मुळात मुंबई किंवा पुण्याकडे म्हणजे असं शहराकडे जो येतो तो थांबवण्याचं काही उपाय, किंवा म्हणजे आम्ही मुंबईमध्ये खूप असं म्हणतो की अरे बाहेरनं खूप लोक येतात, म्हणजे सगळे आपलेच आहेत इथे अर्थातच, पण तरीही जर बाहेरच्याही शहरांमध्ये किंवा गावांमध्ये तुम्ही म्हणता तसं की डेव्हलपमेंट झाली तर त्याचा तिथल्या लोकांना फायदाच होणार आहे, आणि त्याचा इन अ वे फायदा मुंबईला सुद्धा किंवा शहरांना, कुठल्याही जवळच्या शहरांना त्या गावाच्या होणार आहे. मग त्यासाठी तुम्ही आणखी पुढे काय स्टेप्स घेतल्या की हे तुमच्या लक्षात आलं की गावात लोक थांबत नाहीत आणि ती थांबली तर आणखीन चांगलं होईल, मग पुढे तुम्ही त्यासाठी मग काय करण्याचं ठरवलं?
0: हा सो त्याच्या अगोदर म्हणजे काय होतंय ना की इथून लोक आहेत ती मुंबईकडे जात आहेत कारण की त्यांना ती एक क्रेज आहे, वेगळ्या पद्धतीचं एक वातावरण तिथे मिळतं आणि गावामध्ये ज्या रूढी परंपरा आहेत त्याच्यामधनं त्यांना बाहेर पडता येतं मेन म्हणजे, कारण की त्याच्यामध्ये कधी कधी घुसमटायलाही होतं, जुन्या विचार जुन्या रूढी परंपरा जर त्याच्यामध्ये चालू राहिल्या तर आणि चेंज नाही आला तर. पण ज्यावेळी आपण मुंबईला जातो तेव्हा जवळजवळ 10 वर्ष आपण तिथे घालवतो, 10 वर्ष घालवल्यानंतर लक्षात येतं की अरे माझं गाव छान होतं. तोपर्यंत तुम्ही गावातलं सगळं विकून टाकलेलं असतं तिकडे फ्लॅट घेण्यासाठी, आणि तोपर्यंत मुंबईतली माणसं आहेत ती इकडे आलेली असतात, तिथे जमिनी घेतलेल्या असतात आणि इकडच्या बाजूच्या जमिनींच्या किमती वरती गेलेल्या असतात. सो मग तुम्हाला परत येणं पण मुश्किल होऊन बसतं आणि मग तो पूर्ण प्रवासच विचित्र होऊन जातो, तुम्ही फ्रस्ट्रेट होऊन एका ठिकाणी बसता. हे एक बेसिक गणित आहे आत्ताचं, काय काय इथे चालू शकतं. मग त्याच्यामध्ये एक वूड वर्कशॉप आम्ही सुरू केलं ज्याच्यामध्ये कार्पेंटर्स जे आहेत त्यांना आर्टिझन साईडला कसं घेऊन जाता येईल, म्हणजे मेन प्रॉब्लेम येतो आपल्याकडे मार्केटिंगचा. आपल्याकडे सगळे चांगले कुशल कारागीर आहेत पण मार्केटिंग नाहीये इकडे, आणि तेच मार्केटिंग योग्य पद्धतीने केलं तर आपण आज ग्लोबल विलेज आहोत, कुठे नाही कुठेही आपण सप्लाय करू शकतो. सो ते जर योग्य पद्धतीने आपल्याला करता आलं तर सुरुवात होईल. म्हणून मग आम्ही धरा एक पहिलं म्हणजे स्थापन केलं ज्याच्यामध्ये धरा म्हणजे धरती धरणी टू कनेक्ट बॅक विथ नेचर, म्हणजे त्याच्यासोबत पुन्हा आपल्याला रिकनेक्ट करायचंय. आणि त्यामधनं आम्ही पहिलं जे वूड वर्कशॉप सुरू केलं त्यामध्ये एक मायग्रंट झालेला एक मुलगा होता जो L&T मध्ये ऍज अ वर्कर काम करत होता मुंबईमध्ये, तो पुन्हा आला आणि त्याची जी पारंपरिक कार्पेंट्री होती ती त्याच्यामधनं परत जागी झाली. आणि त्यानंतर आम्ही महिन्याभरातच आम्ही एक ऑर्डर होती ती US पाठवली, 1000 पीसेसची मोबाईल स्टँडची ऑर्डर होती. मग त्यानंतर आम्ही आता त्याच्यामध्ये इनोव्हेशन करतोय, कुठलं कुठलं वेगवेगळ्या प्रकारची गोष्टी आहेत ज्या आपल्याकडनं ऑर्गॅनिक वेस्ट जे आपण म्हणतो त्यामध्ये नारळाच्या करवंट्या येतात, त्यामध्ये वूड वेस्ट येतं, त्याच्यापासून आपण काय नवीन बनवू शकतो ते बनवायला सुरुवात केली. त्यानंतर मग आम्ही एज्युकेशन वरती फोकस केला कारण की इथली मुलं खूप हुशार आहेत, प्रॉब्लेम एवढाच आहे की त्यांना योग्य पद्धतीचं एक्सपोजर मिळत नाहीये. मग जिल्हा परिषद शाळेला एवढा जास्ती जनरली निधी येत नाही. डिजिटल इंडिया आपण म्हणतो पण क्लासरूम्समध्ये 7वीपर्यंत मुलांना कॉम्प्युटर म्हणजे काय माहिती नाही, अशा वेळी त्यांना एक्सपोजर देणं गरजेचं. सो आम्ही त्यांच्यासोबत टायअप करून एक लायब्ररी ओपन केली ज्याच्यामध्ये सकाळ वगैरे सारख्या ज्या न्यूजपेपर्स होती त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे त्यांच्याकडचे जे काही आर्टिकल्स किंवा जे बुकलेट्स होते ते सगळे पाठवले. ती लायब्ररी जवळजवळ आता 4500-5000 पुस्तकं आहेत एका गावाच्या लायब्ररीमध्ये, विच इज मोर दॅन गुड. त्यानंतर मग तिथे निसर्गशाळा आम्ही सुरू केली की एक मुलांना काय सांगता येईल की मुंबईमधला माणूस सांगू शकतो की आमच्याकडे ताज हॉटेल आहे किंवा अजून काहीतरी क्वीन्स नेकलेस आमच्याकडे आहे, पण आमच्याकडे गावामध्ये काय आहे तर गावामध्ये 120 प्रकारचे पक्षी आहेत, गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारची फुलपाखरं आहेत, गावामध्ये शुद्ध पाणी वाहत येतं आणि आम्ही ते शुद्ध पाणी डायरेक्ट आहे तसंच्या तसं पितो, कुठलाही आरो फिल्टर न लावता. हा पण एक प्रकारचा अभिमान असला पाहिजे, तो मुलांमध्ये पोचवायचा प्रयत्न करतो त्या निसर्ग शाळे थ्रू. त्यानंतर तिथे आता डिजिटल क्लासरूम झाली, तिथे कॉम्प्युटर्स दिले त्यांना, वेगवेगळ्या लोकांनी ते डोनेट केले आणि म्हणून त्यांना आता डिजिटल वर्ल्ड सोबत सुद्धा कनेक्ट करता येतोय. त्यानंतर मग आम्ही ज्या महिला बचत गट होते, जनरली भरपूर महिला बचत गट असतात गावांमधनं पण त्या ऍक्टिव्ह नसतात आणि त्याचा प्रॉब्लेम परत तिथेच येतो मार्केटिंग, की एक तर जुन्या गोष्टी चालू आहेत मेणबत्त्या वगैरे ज्या आता कालबाह्य होत चाललेल्या आहेत.

0: रिव्ह्यू आलेत आणि आपण अजून मेणबत्त्यांवरती आहोत. सो त्यावेळी आपण नवीन काहीतरी केलं पाहिजे. वेगवेगळ्या गोष्टी किंवा ज्या जुन्या गोष्टी ज्या आपण आपल्या खाद्यपदार्थांमध्ये होत्या, स्नॅक्स मध्ये होत्या, त्या आपण कशा परत आणू शकतो. सो फणसाचे चिप्स बोलल्यावरती लोक विकत घेत नाहीत, पण ते जॅकफ्रूट चिप्स बोलल्यावरती लोकांना भारी वाटतं. सो हा फक्त मार्केटिंगचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही योग्य पद्धतीने जर मार्केटिंग करू शकलात तर तो चांगल्या लोकांपर्यंत नीट पद्धतीने जाऊ शकेल. सो आम्ही तेच सुरुवात केली मागच्या वर्षी आणि आम्हाला एक्सपेक्टेशनपेक्षा जास्ती मागणी आली जी आम्ही पुरवू नाही शकलो.
1: अरे बापरे.
0: त्यानंतर मग आम्ही एक डिजिटल डिटॉक्स आणि निसर्गशाळा अशा दोन बॅचेस चालवतो, ज्याच्यामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, इव्हन जर्मनीमधनं, युकेमधनं लोक इथे आलेली आहेत, की ज्याच्यामध्ये त्यांना पूर्णपणे मोबाईलपासून, टेक्नॉलॉजीपासून लांब जाऊन गावातलं कल्चर, तिथलं इकॉलॉजी, आजूबाजूची जैवविविधता वगैरे सगळं समजून घेऊन एक वेगळ्या पद्धतीचं पर्यटन इथल्या इथे कसं डेव्हलप करता येईल आणि तो ऍज अन एक्झाम्पल मॉडेल गावासमोर कसा उभा राहील, सो दॅट ते भरकटणार नाहीत कुठे, ते हॉटेल रिसॉर्ट्स कडे जाणार नाहीत, पण अशा पद्धतीचं टुरिझम कडे ते वळतील.
1: आपण
0: ते करतो.
1: आपण याबद्दल आणखी बोलूया, पण त्याआधी आपण एक व्यावसायिक विश्रांती घेऊया पुन्हा.
0: हो.
2: पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: नमस्कार, मी सिद्धार्थ मेनन आणि तुम्ही ऐकताय 100.1 MHz वर FM गोल्ड.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीची FM गोल्ड सेवा 100.1 MHz. कार्यक्रम चालू आहे युवा तरंग आणि आपण गप्पा मारत आहोत आजचे आपले पाहुणे आशुतोष जोशी यांच्याशी. नमस्कार आशुतोष.
1: नमस्कार.
0: हां, तर आपण बोलत होतो की निसर्गशाळा आणि डिजिटल डिटॉक्स बद्दल तुम्ही सांगत होतात. तर निसर्गशाळा ही फक्त मुलांबरोबर तुम्ही घेता किंवा इतरांनाही त्याचा अनुभव घेता येतो, कसं आहे ते?
1: हा, म्हणजे निसर्गशाळा ही मुलांसोबत जनरली वीकेंड बॅचेस असतात. गावातल्या म्हणजे जे जिल्हा परिषदेतली मुलं आहेत त्यांच्यासोबत, आणि त्याचाच एक एक्सटेन्शन म्हणून अडल्ट जे असतील त्यांच्यासोबत सुद्धा, प्रौढांसोबत सुद्धा इथे निसर्गशाळा आणि डिजिटल डिटॉक्सचा आपल्याला अनुभव घेता येतो. सो त्याचे बॅचेस असतात, महिन्यातनं 2 वेळा जनरली बॅचेस असतात त्या. सो त्यावेळी लोक येतात इथे आणि मग ते अगदी लहान मुलं असल्यागत ते परत जातात. असे अनेकांचे एक्सपिरियन्सेस तसेच आहेत की आम्हाला पूर्ण आमचं बालपण जगत आलं की जे आता खूप रेअर होत चाललंय. मग जसं जसं आपण पैशापाठी धावायला लागलोय तेव्हापासून, सो तो त्याच्यापाठचा पॉइंट आहे.
0: खरे खरे. पण मग ह्या डिजिटल डिटॉक्स मध्ये काय नक्की केलं जातं? एक म्हणजे मोबाईल बंद केला जात असेल नक्की, पण त्या व्यतिरिक्त काय केलं जातं?
1: हा, सो पहिलं म्हणजे आपण त्याच्यामध्ये मोबाईल बद्दलचं किंवा मोबाईलच्या बॅकग्राऊंड पूर्ण शिकतो, त्याचे सेशन्स जास्ती असतात. डिजिटल हायजीन काय असतं त्याच्याबद्दलचे, आणि तो किती इम्पॉर्टंट पार्ट आहे आजच्या जीवनामध्ये, जेव्हा की आपण पूर्णपणे आपलं आयुष्य त्या मोबाईलवरती आहे पण आपल्याला तो मोबाईल म्हणजे काय हे माहिती नाही. हा एक मेन पॉइंट त्याचा आहे. त्याच्या अवतीभोवती सगळं फिरतं आणि मग उरलेला वेळ आपण जो मोबाईल बंद करतो त्यावेळी एक्सपिरियन्स जास्ती घेतो, अनुभव जास्ती घेतो. सो आजूबाजूच्या लोकांना भेटणं, ते समजून घेणं, त्यांची जीवनचर्या समजून घेणं, त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होणं, कुठे शेती असेल तर शेतीमध्ये इन्व्हॉल्वमेंट असते, कुठे आपण काही जे नॅचरल जे व्हॅलीज आहेत तिथे आजूबाजूला त्या दऱ्याखोऱ्यांमध्ये आपण जातो, तिथे गावातले जे लोक आहेत तेच समजवतात तुम्हाला, सांगतात की हे ही झाडं कोणती आहेत, इथली पक्षी कोणते आहेत, त्याच्यामधल्या स्विमिंग स्पॉट्स असतात काही डोह झालेले असतात तिथे आपण पोहायला जातो. सो एक वेगळ्या पद्धतीने पुन्हा आपण एक्सपिरियन्स करतो गाव आणि स्वतःलाही, आणि ऍट द सेम टाइम आपण त्याच्यामध्ये एक्सरसाइजेस घेतो किंवा ऍक्टिव्हिटीज घेतो ज्यामधनं आपण स्किल्स शिकतो. ज्या छोट्या मोठ्या आपण स्किल्स असतात गावामध्ये राहून आपण काय करू शकतो, तर त्या स्किल्स आपण त्याच्यामधनं शिकतो.
0: उदाहरणार्थ
1: झाप वळणे.
0: शहरात हे शक्यच नाहीये करणं.
1: हो. त्या गोष्टी तिथे आपल्याला शिकता येतात. म्हणजे अनेक लोक जनरली अशी येतात ज्यांना गावाकडे परत वळायचंय किंवा ज्यांना कुठेतरी गावाशी एक कनेक्ट हवाय, सो ती लोक जास्ती करून इथे येत असतात.
0: ओके. आणि तुम्ही मगाशी असं म्हणालात की मोबाईल काय आहे हे तुम्ही आधी एक्सप्लेन करता आणि मग तो बंद केला जातो, तर हे मला कळलं नाही, म्हणजे मोबाईल सगळेच जण आपण वापरतो आजकाल.
1: हा, सो झालंय काय आपल्याकडे की कसं भरपूरशा वेस्टर्न कंट्रीजमध्ये मोबाईल खूप हळूहळू त्याचं अपग्रेडेशन झालं. म्हणजे लोक रेडिओकडनं टीव्हीकडे, टीव्हीकडनं जो एक फोन तो एक मोबाईल असायचा जुना, तो मग नोकिया, मग हळूहळू आता अँड्रॉइड आयफोन पर्यंत पोहोचली. आपल्या गावांमधनं किंवा भरपूरशे बहुतांश ठिकाणी असं झालंय की आपण डिरेक्टली फ्रॉम नथिंग टू आयफोन पोहोचलोय. सो त्यामुळे आपल्याला तो वापरायचा कसा, म्हणजे लेट्स से सोशल मीडिया आपण जे वापरतो, तर वेगवेगळे सोशल मीडिया साईट्स ज्या असतात त्या वेगवेगळ्या आपल्या ब्रेन मधले केमिकल्स असतात त्याचा वापर करतात आपल्याला एंगेज ठेवण्यासाठी. आपण फुकटात वापरतो म्हणजे ते फुकटात असतं असं नाही. सो आपण एंगेज राहतो, त्याच्यामधनं ऍड रेव्हेन्यू त्यांना मिळतो, आणि ह्या सगळ्यातनं आपण किती डिस्ट्रॅक्ट होतो. म्हणजे जो अनुभव आहे, जो अनुभव आपण घेतला पाहिजे, आजूबाजूचं जग बघितलं पाहिजे, ते आपण खूप कमी बघतोय.

0: आणि दिवसभर आपण इन्फॉर्मेशन गॅदर करतोय, म्हणजे वेगवेगळं फक्त माहिती गॅदर करतोय, त्यामधनं आपण अडकत चाललोय. फक्त एकमेकांना एवढंच सांगतो आपण की आम्ही तुझ्यापेक्षा जास्ती माहिती घेतली. ते न करता अनुभवाच्या विश्वामध्ये आपण जायचंय आणि तिथे जाऊन तो एक्सपिरियन्स घ्यायचा आहे. लोक कशी जगतायत विदाऊट मोबाईल, इथे बरीचशी लोक जगतात ज्यांना मोबाईलची गरजच नसते. ते जगत असताना लोकांना लक्षात येतं की किती शांत आयुष्य आहे, किती वेळ असतो आपल्याकडे. दिवसामधनं एवढे तास असतात हे लोकांना पहिल्यांदा लक्षात येतं, कारण की त्यांचा वेळ मोबाईल वरतीच भरपूरसा जात असतो शहरामध्ये राहत असताना.
1: खरंय खरंय, साधी मोबाईलची बॅटरी डाऊन झाली आणि तो चार्जिंगला लावला तरी सुद्धा आपल्याला अरे आपल्याकडे एवढा वेळ असं जाणवत राहत.
0: हो हो
1: ओके. आणि म्हणजे अशा तऱ्हेचा अनुभव तुम्ही लोकांना तिथे देता, म्हणजे एक म्हणजे हे सेशन्स आधी होतात आणि मग हे किती दिवसाचं असतं?
0: हे शुक्रवार संध्याकाळ ते रविवार संध्याकाळ असे असे जवळजवळ 2 दिवस असतं.
1: अच्छा ओके, आपण ह्याच्याबद्दल आणखी बोलू, पण आधी आपण अजून एक व्यावसायिक विश्रांती घेऊया.
0: हो

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीची FM गोल्ड सेवा. कार्यक्रम चालू आहे युवा तरंग आणि आज आपण गप्पा मारतोय आपले पाहुणे आशुतोष जोशी यांच्याशी. आशुतोष, तुम्ही मगाशी सांगत होतात निसर्गशाळा आणि डिजिटल डिटॉक्स याबद्दल, तर तुम्हाला या तुमच्या उपक्रमाला कसा रिस्पॉन्स मिळतोय?
2: खूप छान. म्हणजे ह्याच्यामध्ये जवळजवळ आता 20 बॅचेस येऊन गेलेले आहेत आणि प्रत्येक जण एक वेगवेगळं काही ना काहीतरी ह्याच्यामधनं घेऊन जातो जाताना आणि ते कनेक्टेड राहतात पुढे जाऊन, ते मदत करतात वेगवेगळ्या पद्धतीने. आता ह्यांच्यातलीच लोक जी येऊन गेली त्याच्यामधल्याच काही लोकांनी जे कॉम्प्युटर्स हवे होते शाळेला ते त्यांनीच डोनेट केले. सो अशा पद्धतीने तो एक कनेक्ट पण होतो गावासोबतचा त्यांचा आणि त्यांना ऍटलिस्ट हे नरवण जे गाव आहे ते एक वेगळ्या पद्धतीने बघता तरी येते. म्हणजे आपण जातो नेहमीच गावामध्ये पण ते काय आहे, ते कसं आहे, त्याची त्याची जुन्या जुनी त्याची जी काही नावं होती ती काय असतात इथे. म्हणजे नदी ला छोट्या छोट्या प्रत्येक भागाला नावं असतात, म्हणजे हे आपण समजून कधी घेणार असं अशा वेगळ्या पद्धतीने जोपर्यंत करत नाही तोपर्यंत. आणि हेच खऱ्या अर्थाने शाश्वत विकासाचं मॉडेल असू शकतं. नुसतं कॉन्क्रिटायझेशन, नुसतं बिल्डिंग, हे सगळं लोकांना आता कंटाळा आलाय त्याचा. तो त्याचा एक्स्ट्रीम आहे तो विकासाचा, त्याचा मध्य आपल्याला गाठला पाहिजे तरच आपण ऍक्च्युली निसर्गाला पण पूजत, कारण की आपला धर्म निसर्ग पूजनाचा आहे. त्याला न पुजता आपण नुसतं जे वेडी डेव्हलपमेंट करतोय ती त्याच्यापासून थोडं मागे येऊन आपण एक मध्य गाठला तर आवडेल आणि ते लोकांना आवडते.
1: आणि त्या व्यतिरिक्त मग आता तुम्ही म्हणजे आपण मगाशी बोलत होतो तसं की हे तुमचं हे दोन प्रोजेक्ट्स आहेत निसर्गशाळा आणि डिजिटल डिटॉक्स, पण त्या व्यतिरिक्त तुम्ही गावात रोजगारही उपलब्ध करून दिला आणि आता तुम्ही नदीबद्दलही काहीतरी करू इच्छिता.
2: हो, म्हणजे आम्ही आमच्या गावामधली जी नदी आहे त्याला 50 वर्षापूर्वीपर्यंत लोक दोन्ही बाजूने बांध घालत होते आणि त्याचा आतला गाळ काढत होते, तो सुपीक गाळ वापरला जायचा शेतीमधनं वगैरे. पण अनेक वर्ष जेव्हा मायग्रेशन झालं त्याच्यानंतर ते नदीकडे लक्षच दिलं गेलं नाही आणि 50 वर्ष त्याच्यामध्ये गाळ साचलाय आणि तो काढायचा आम्ही बरेच वर्षांपासून अनेक लोकांनी प्रयत्न केले पण ते होत नव्हते. मग शेवटी आम्ही एक

0: ग्रामपंचायतीमध्ये ठराव करायचं ठरवलं आणि त्याच्यामधनं लोकांना एकत्रित आणलं आणि तो ठराव पास केला. ते ठराव पास केल्यानंतर आम्ही नाम फाउंडेशनकडे अप्रोच झालो आणि त्यांच्या थ्रू आता ऑलमोस्ट अर्धी नदी आता साफ होऊन झालेली आहे आणि ती परत आता नदीसारखी दिसायला लागली जी अगोदर गटारासारखी वाहत
1: होती.
0: तो एक खूप म्हणजे इन अ वे ती खूप बरं वाटतं की बघून की ऍटलिस्ट एक पुढची 50 वर्ष किंवा पुढच्या पिढीसाठी तरी आपण काहीतरी इथे गावाने केलेलं आहे की लोक सहभागातून ते झाले, ते सरकारी पैसे वगैरे त्याच्यामध्ये नाही लागले, लोकांनी स्वतःहून सहभाग त्याच्यामध्ये दिला स्वतःचा, त्याच्यामुळे ते अजून त्याला एक काय म्हणायचं ते एक वरती मुकुटावरती अजून एक वेगळा हिरा बसतो तसा तो बसलेला आहे की ते गावातनं काम झालेलं आहे की जिथे सगळीकडे सांगितलं जातं कोकणामध्ये एकत्रित येऊन गावं काम करू शकत नाही तिथे अशा पद्धतीचं पण काम होऊ शकतं. लोकांना फक्त एकत्र आणावं लागतं, सगळ्या प्रकारच्या लोकांना त्याच्यामध्ये सहभागी करून घ्यावं लागतं आणि ते झाल्यावरती नदी पुन्हा आता पाणी वाहायला लागलंय. अजून काम कम्प्लीट नाही झालंय, अजून 15-20 दिवसामध्ये ते कम्प्लीट होईल पण
1: सुरुवात झाली.
0: खूप चांगली गोष्ट आहे.
1: खूप खूप छान वाटलं की नदी तुमच्या गावातली पुनरुज्जीवन तिचं झालं, कारण शहरांमध्ये म्हणजे कुठल्याही शहरात तुम्ही गेलात तरी एक म्हणजे तिथे असं म्हणतात की हा ही एक नदी होती, त्या नदीच्या काठी आपलं शहर वसलं, पण त्यानंतर ती नदी दिसेनाशी होते आणि तुम्ही म्हणतात तसं त्या नदीचं कधी गटार व्हायला लागतं हे तिथल्या मंडळींना तर नाहीच कळत आणि मग नवीन जे मंडळी येतात की अरे हा ही नदी आहे हे आम्हाला माहीतच नाही असंही सांगितलं जातं. तर तुमच्या ह्या प्रकल्पाला खूप खूप शुभेच्छा आणि तुमचे इतरही प्रकल्प असे खूप समृद्ध होत राहोत, बहरत राहोत. आणि आजचा आमच्या युवा तरंगाच्या कार्यक्रमात तुम्ही तुमचा वेळात वेळ काढून तुम्ही मुलाखत दिलीत त्याबद्दल आमच्या संपूर्ण आकाशवाणी परिवारातर्फे मी तुमचे आभार मानते.
0: थँक्यू थँक्यू.
1: चालेल श्रोते हो, आता आपण एक छानसं गाणं ऐकूया आणि पुन्हा भेटूया 12:00 वाजता आपल्या रंजक सफर या कार्यक्रमात.

नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीची एफ एम गोल्ड सेवा आणि मी आहे तुमची मैत्रीण, तुमची रेडिओ सखी मधुरा बाळ. कार्यक्रम चालू आहे रंजक सफर आणि तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आज रंजक सफरमध्ये आपण बोलणार आहोत अभंगांबद्दल. म्हणजे अभंग हा भक्ती संगीताचा एक प्रकार आहे हे तुम्हाला माहीत असेलच, पण त्या अभंगाबद्दल काही रंजक माहिती मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्यातूनच आपल्या प्रश्नमंजुषेच्या एक प्रश्न मी विचारणार आहे, त्यामुळे कार्यक्रम पूर्णपणे लक्षपूर्वक ऐका.

श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम रंजक सफर आणि आपण बोलतोय अभंगांबद्दल. मंडळी, तुम्हाला माहीत असेल की अभंग हे भक्ती संगीताचा एक भाग आहे, पण अभंग हे एक वृत्तसुद्धा आहे. म्हणजे आपण शाळेत शिकतो ना शार्दूल विक्रीडित, वसंत तिलका वगैरे, तसंच अभंग हे सुद्धा एक वृत्तच आहे. त्यालाही इतर वृत्तांसारखे काही नियम आहेत. आता मी तुम्हाला ते सांगते बघा. त्याच्या प्रत्येक कडव्यात चार ओळी असाव्या लागतात. पहिल्या तीन ओळींमध्ये सहा अक्षरं आणि शेवटच्या ओळीत चारच अक्षरं. खेरीज त्यातल्या यमकाबद्दलही नियम आहेत, ते मी सांगेनच, पण त्याच्या आधी आपण आणखी एक अभंग ऐकूया.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीची एफ एम गोल्ड सेवा आणि आपण बोलतो आहे अभंगांबद्दल. आपण मगाशी बोलत होतो ते अभंगांमधल्या यमकाबद्दल. त्या यमकांमध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत बघा. पहिल्या प्रकारच्या अभंगामध्ये पहिल्या तीन ओळीचं यमक हे जुळावं लागतं. उदाहरणार्थ आत्ता आपण जे एक गाणं ऐकलं, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधी येल्या. आणि दुसरा जो प्रकार आहे यमकाचा, त्याच्यामध्ये फक्त दुसऱ्या आणि तिसऱ्या ओळीचं यमक जुळावं लागतं. म्हणजे आता हेच गाणं घ्या ना, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवोनिया.

0: सेंसर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: श्रोतेहो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीची FM गोल्ड सेवा आणि आपला कार्यक्रम चालू आहे रंजक सफर, ज्याच्यामध्ये आपण बोलतो आहोत अभंग या विषयावर. अभंग

दुसरे आणखी एक कवी बा. भ. बोरकर यांनी एक संधी प्रकाशात अशी कविता लिहिलेली आहे. तोही अभंगाचा प्रकार म्हणून म्हणजे वृत्त म्हणून तुम्ही विचाराल तर तेही त्या वृत्तात बसतं. चला मग ऐकूया संधी प्रकाशात.

खरंच किती आशयघन आणि किती गोड रचना आहे ही. आणि अभंग म्हणाल तर ते भक्तिरचना नसून सुद्धा किती छान वाटते ना ऐकायला. हां, पण आता वृत्त त्याचं अभंग असलं तरी मला हेही सांगायला आवडेल की 99% या अभंग वृत्तात केलेल्या रचना ह्या भक्तिरसपूर्ण असतात. आणि वारकरी संप्रदाय ह्या रचना जास्त प्रमाणात गातो म्हणा किंवा ते अभंग जास्त वारकरी संप्रदायात प्रचलित आहेत. आणि आपल्याकडच्या काही काही संगीतकारांनी त्याला इतकी छान चाल दिली आहे की ते ऐकतच राहावेसे वाटतात. मग आता अजून आणखी एक अभंग ऐकूया आपण.

सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: श्रोतेहो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीची FM गोल्ड सेवा आणि आपला कार्यक्रम चालू आहे रंजक सफर. आणि आता खरं तर आपली वेळ झालेली आहे प्रश्नमंजुषेशी, पण तत्पूर्वी एक निवेदन. भारताच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा पद्म पुरस्कारांसाठी भारत सरकारच्या गृह विभागातर्फे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलमार्फत स्वीकारले जाणार आहेत. तरी इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी HTTP awards.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख 31 जुलै ही आहे. श्रोतेहो, आता आपली वेळ झाली आहे प्रश्नमंजुषेची. तर मी आता आपल्याला तुम्हाला प्रश्न आपला विचारते की मगाशी मी अभंग या वृत्ताबद्दल माहिती सांगितली आणि प्रश्न असा आहे की अभंग या वृत्तात केलेल्या रचनेच्या प्रत्येक कडव्यात किती ओळी असाव्यात. मी प्रश्न पुन्हा एकदा सांगते, अभंग या वृत्तात केलेल्या रचनेच्या प्रत्येक कडव्यात किती ओळी असाव्यात. तुम्हाला उत्तर आमच्यापर्यंत पोहोचवायचं असेल तर आमचे क्रमांक आहेत 02245151434 आणि 02245151435.

श्रोते हो, आपला कार्यक्रम चालू आहे रंजक सफर आणि आपण बोलत आहोत अभंग या काव्य प्रकाराबद्दल. आणि आपले प्रश्नमंजुषाही चालू आहे. आपल्या खूपशा श्रोत्यांनी आपल्याला फोन करून बरोबर उत्तरं कळवलेली आहेत. तर दीपा पालकर, शुभलक्ष्मी मस्तकार, दीपाली विचारे, शेखर जळगावकर, वृंदा भानोत, नीता व्यवहारे, काशीनाथ क्रमवंत, मंगला शेठ ह्या सगळ्यांनी बरोबर उत्तरं दिलेली आहेत. आणि आपल्या सगळ्यांची एक छोटी श्रोतीसुद्धा आहे, समृद्धी फुलपगार, हिनेसुद्धा बरोबर उत्तर दिलेलं आहे. तुम्हाला अजूनही प्रश्नाचं उत्तर द्यायचं असेल तर आपले क्रमांक आहेत 02245151434 आणि 02245151435. आणि मी प्रश्न पुन्हा एकदा सांगते की अभंग या वृत्तात केलेल्या रचनेच्या प्रत्येक कडव्यात किती ओळी असाव्यात, याचं उत्तर मी कार्यक्रमाच्या शेवटी देणार आहे. पण तोपर्यंत तुम्ही आम्हाला आत्ता सांगितलेल्या क्रमांकांवर तुमचं उत्तर कळवू शकता.

हाउसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: श्रोते हो, तुम्ही कार्यक्रम ऐकत आहात रंजक सफर आणि आपण प्रश्नमंजुषा घेतोय. आपल्या काही श्रोत्यांनी बरोबर उत्तर देण्यासाठी पुन्हा फोन केला होता. त्यांच्यापैकी आहेत मिलिंद टिपणीस, अमोल जाधव, मनोहर भिसे, अनिल चाचळ आणि गायत्री वैशंपायन. गणेश आणि वंदना जोशी यांनीही त्यांचा सहभाग नोंदवला आहे. तुम्हाला अजूनही उत्तर द्यायचं असेल तर तुम्ही सांगितलेल्या क्रमांकांवर आम्हाला फोन करू शकता. मी क्रमांक पुन्हा एकदा सांगते, 0225415 4134 आणि 0225415 4135.

श्रोते हो, आपल्या आणखी काही श्रोत्यांनी बरोबर उत्तरं दिलेली आहेत. त्यांची नावं आहेत प्रकाश कुलकर्णी, जगन्नाथ केदारे, शुभांगी कारेकर, पंढरीनाथ काबाडी, माधवी जोशी. आणि आता मात्र वेळ झाली आहे उत्तर सांगण्याची. आणि आपला प्रश्न असा होता की अभंगाच्या एका कडव्यात किती ओळी असतात, आणि उत्तर आहे 4 ओळी. आणि एवढ्या सगळ्या श्रोत्यांनी इतका भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनःपूर्वक आभार. आणि जाता जाता आणखी एक आपण अभंग ऐकूया. आणि आज मी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांची अनुमती घेते.

0: लखनऊ सुपर जायंट्स और रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु वच्चे आज लखनऊ में मुकाबलो। आकाशवाणी पर थी समाचार पूरा थया। हवे पछी आप 2:30 प्रादेशिक समाचार सांभळी शकशो।
1: आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीनिमित्त भारतीय सैन्याचा अतुलनीय पराक्रम आणि धैर्याचं देशभरातून कौतुक। 40 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या कामगारांच्या मोफत आरोग्य तपासणीला ESIC रुग्णालयात सुरुवात। बिहारमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, नितीश कुमार यांच्या पुत्रासह 30 जणांचा शपथविधी। तमिळनाडूमध्ये TVKचे प्रमुख विजय यांनी पुन्हा घेतली राज्यपालांची भेट। अण्णाद्रमुकचे आमदार पुद्दुचेरीमधल्या रिसॉर्टवर। आणि कुख्यात गुंड सोहराबुद्दीनच्या कथित एन्काउंटर प्रकरणी सर्व 22 आरोपी निर्दोष असल्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्वाळा। ऑपरेशन सिंदूरला 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आज देशभरातून भारतीय सैन्य दलांच्या पराक्रमाचा गौरव केला जात आहे। या मोहिमेला मिळालेल्या अभूतपूर्व यशातून भारतीय सैन्य दलांचं अतुलनीय धैर्य आणि निष्ठा दिसून येते। पहलगाममधल्या दुर्दैवी हल्ल्याला भारतीय सैन्यानं योग्य प्रत्युत्तर दिलं असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या। भारताची शांतता, एकता आणि सार्वभौमत्वाला विस्कळीत करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैन्य दलांनी जोरदार आणि योग्य प्रत्युत्तर दिल्याचं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन म्हणाले। दहशतवाद हद्दपार करणं आणि त्यांना मदत करणाऱ्यांचा नायनाट करण्यासाठी भारत कटिबद्ध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या संदर्भात म्हणाले। या अतुलनीय कामगिरीबद्दल संपूर्ण देश भारतीय सैन्याला अभिवादन करतो। या कामगिरीतून भारतीय सैन्याची व्यावसायिकता, तयारी आणि समन्वय दिसून येतो असंही ते समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हणाले। या मोहिमेला 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं प्रधानमंत्र्यांनी ऑपरेशन सिंदूरचा बोधचिन्ह असलेला DP समाज माध्यमांवर ठेवला आहे। देशातल्या नागरिकांनीही हा DP ठेवावा असं आवाहन त्यांनी केलं आहे। ऑपरेशन सिंदूरमुळे देशाच्या शत्रूंना भारताच्या शक्तीची कल्पना आली असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले। या मोहिमेच्या दरम्यान तिन्ही सेना दलांनी दाखवलेल्या समन्वयाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कौतुक केलं। या मोहिमेमुळे आत्मनिर्भरता वाढवण्याच्या आणि देशाच्या सामर्थ्याला बळकट करण्याच्या प्रयत्नांना बळ मिळाल्याचं त्यांनी सांगितलं। देशभरातल्या 40 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या कामगारांसाठीची मोफत वार्षिक आरोग्य तपासणी मोहीम आजपासून सुरू झाली। ESIC अर्थात कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या दवाखान्यात कामगारांना या सुविधेचा लाभ घेता येईल। केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी नवी दिल्लीत या मोहिमेचं उद्घाटन केलं। याविषयी ते म्हणाले।
2: देश के सभी श्रमिक को ESIC की हॉस्पिटल के द्वारा उसका हेल्थ चेकअप करा जाएगा ताकि कई ऐसी बीमारी जो प्राइमरी लेवल पर ही संज्ञान में आ जाएगी तो उसका इलाज करके देश के हमारे श्रमिक का स्वास्थ्य को सुनिश्चित करा जाएगा।
1: बिहारमध्ये सम्राट चौधरी यांच्या नेतृत्वाखालच्या भाजप सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज पाटणा इथल्या गांधी मैदानावरल्या समारंभात झाला। विजय कुमार सिन्हा आणि नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार यांच्यासह 30 जणांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली। राज्यपाल निवृत्त लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। माजी मंत्री श्रवण कुमार, श्रेयसी सिंह, डॉ दिलीप कुमार जयस्वाल, रामकृपाल यादव, नितीश मिश्रा यांनीही आज मंत्रिपदाची शपथ घेतली। या सोहळ्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीश कुमार उपस्थित होते। तमिळनाडूमध्ये सरकार स्थापन करण्याचा दावा करण्यासाठी तमिळगा वेत्री कळघमचे प्रमुख जोसेफ विजय यांनी आज राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांची लोकभवनात दुसऱ्यांदा भेट घेतली। यावेळी त्यांनी काँग्रेसच्या पाठिंब्याचं पत्र राज्यपालांकडे सादर केलं। राज्यपालांनी विजय यांना सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केलं आहे की नाही हे अद्याप कळू शकलं नाही। तमिळनाडू विधानसभेत TVKनं 234 पैकी 108 जागा जिंकल्या आहेत। बहुमतासाठी 118 आमदारांची गरज आहे। TVKला काँग्रेसच्या 5 आमदारांचा पाठिंबा आहे, मात्र तरीही ही आघाडी बहुमताचा आकडा गाठू शकली नाही। दरम्यान सत्ता स्थापनेबाबतच्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर अण्णाद्रमुकच्या 40 हून अधिक आमदारांना पुदुचेरी मधल्या एका रिसॉर्ट मध्ये

हलवण्यात आला आहे। हे आमदार कड्डलोर, विलुपुरम, कलकुरिची या जिल्ह्यांमधले आहेत। या रिसॉर्टच्या भोवती पोलिसांचा कडक पहारा ठेवण्यात आला आहे। केरळच्या नव्या मुख्यमंत्र्यांची निवड केंद्रीय नेतृत्व करणार असल्याचं काँग्रेसच्या सूत्रांनी आज सांगितलं। पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक आज तिरुवनंतपुरममध्ये झाली, पण त्यात मुख्यमंत्री पदाच्या संदर्भात कुठलाही निर्णय झाला नाही। काँग्रेसचे निरीक्षक प्रत्येक आमदाराशी व्यक्तिगत चर्चा करत आहेत। या आमदारांचं मत ते केंद्रीय नेतृत्वाला कळवणार आहेत। काँग्रेसनं या विधानसभा निवडणुकीत 140 पैकी 102 जागा जिंकल्या आहेत। आसामच्या नवनिर्वाचित सरकारचा शपथविधी 12 मे रोजी होणार असून त्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहतील, असं आसामचे मुख्य सचिव रवी कोटा यांनी सांगितलं। भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड रविवारी केंद्रीय मंत्री JP नड्डा यांच्या उपस्थितीत होणार आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। पश्चिम बंगालमधले भाजप नेते सुवेंदु अधिकारी यांचे खासगी स्वीय सहाय्यक चंद्रनाथ रथ यांची काल रात्री उत्तर 24 परगणा जिल्ह्यात मध्यम ग्राम इथं गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। 4 दुचाकींवरून आलेल्या हल्लेखोरांनी चंद्रनाथ यांची गाडी थांबवून त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला, असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं। चंद्रनाथ यांच्या गाडीचे चालक बुद्धदेव बेरा हेही गंभीर जखमी झाले आहेत। चंद्रनाथ यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे, त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील। भाजपनं या हत्येला तृणमूल जबाबदार असल्याचा आरोप केला आहे। तृणमूल काँग्रेसनं हा आरोप फेटाळला असून हत्येचा निषेध केला आहे। माकप आणि काँग्रेसनेही हत्येचा निषेध केला आहे। पुदुच्चेरीचे मुख्यमंत्री एन रंगासामी यांनी नायब राज्यपाल के कैलाशनाथन यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला। यामुळे पुदुच्चेरीत नव्या सरकारच्या स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे। विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नायब राज्यपालांनी काल 15वी विधानसभा विसर्जित करण्याचे आदेश दिले। पुदुच्चेरी विधानसभेच्या 30 जागांपैकी राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं 18 जागा जिंकून बहुमत प्राप्त केलं आहे। यात NR काँग्रेसनं 12, भाजपनं 4, अण्णा द्रमुक आणि लचिया जननायका कच्ची या पक्षांनी प्रत्येकी 1 जागा जिंकली आहे। कुख्यात गुंड सोहराबुद्दीन, त्याची पत्नी कौसरबी आणि त्याचा मदतनीस तुलसीराम प्रजापती यांच्या कथित बनावट एन्काउंटर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं 22 जणांना निर्दोष ठरवलं आहे। विशेष न्यायालयानं 2018 दिलेल्या निकालात सर्व 22 आरोपींना निर्दोष ठरवलं होतं। या निर्णयाला सोहराबुद्दीनच्या भावांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं। अहमदाबादजवळ नोव्हेंबर 2005 झालेल्या कथित एन्काउंटरमध्ये सोहराबुद्दीनची हत्या झाली होती। त्यानंतर काही दिवसांनी त्याची पत्नी कौसरबी हिची हत्या झाली होती। या प्रकरणातला महत्त्वाचा साक्षीदार असलेल्या प्रजापती याचा डिसेंबर 2006 झालेल्या कथित एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला। या प्रकरणात फार्म हाऊसचा मालक आणि गुजरात तसंच राजस्थान पोलिसांच्या 21 अधिकारी कर्मचाऱ्यांवर एन्काउंटरचा आरोप झाला होता। या सर्वांनी सोहराबुद्दीन आणि इतर दोघांना आधी फार्म हाऊसमध्ये अवैधरित्या डांबून ठेवलं आणि नंतर त्यांचा एन्काउंटर झाल्याचा दिखावा केला, असा आरोप सर्वांवर होता। या प्रकरणी हत्येचा कट रचणं आणि त्यात आरोपींचा सहभाग होता हे सिद्ध करण्यात अपयश आल्याचं निरीक्षण विशेष न्यायालयानं नोंदवलं होतं। व्हिएतनामचे अध्यक्ष तो ला यांनी आज मुंबईत राष्ट्रीय शेअर बाजाराला भेट दिली। यावेळी त्यांनी भारताच्या शेअर बाजाराच्या सामर्थ्याची प्रशंसा केली। दुपारी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत, तसंच एक व्यावसायिक परिषदेत ते दोन्ही नेते सहभागी होतील। संध्याकाळी राष्ट्राध्यक्ष लाम हे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांची लोकभवनात भेट घेतील। गेल्या 22 दिवसात जम्मू आणि काश्मीरमध्ये अंमली पदार्थ विरोधी मोहिमेच्या अंतर्गत 518 जणांना अटक झाली असून 481 FIR नोंदवण्यात आले आहेत। या प्रकरणी पोलिसांनी 24 मालमत्ता जप्त केल्या आहेत किंवा नष्ट झाल्या आहेत। ईडीनं आज मोहाली आणि चंदीगडमध्ये 12 ठिकाणी छापे टाकले। ग्रेटर मोहाली क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून जमीन वापर हस्तांतरणाचा परवाना मिळवताना मोठ्या प्रमाणात झालेल्या घोटाळ्यांप्रकरणी ही छापेमारी सुरू आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीनिमित्त भारतीय सैन्याचा अतुलनीय पराक्रम आणि धैर्याचं देशभरातून कौतुक। 40 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या कामगारांच्या मोफत आरोग्य तपासणीला ESIC रुग्णालयात सुरुवात। बिहारमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, नितीश कुमार यांच्या पुत्रासह 30 जणांचा शपथविधी।
तमिळनाडूमध्ये टीव्हीकेचे प्रमुख विजय यांनी पुन्हा घेतली राज्यपालांची भेट. अण्णाद्रमुकचे आमदार पुद्दुचेरीमधल्या रिसॉर्टवर आणि कुख्यात गुंड सोहराबुद्दीनच्या कथित एन्काउंटर प्रकरणी सर्व 22 आरोपी निर्दोष असल्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्वाळा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आणि द्रुतबंदिश 3 तालात निपत्त आहे. त्यांना तबल्याची साथ मिलिंद जोशी यांनी, सारंगीची साथ फारूक लतीफ यांनी केलेली आहे. ऐकूया गोपाळ चक्रवर्ती यांनी गायलेला राग शुद्ध सारंग.

0: गोपाळ चक्रवर्ती यांनी गायलेला राग शुद्धा जारंग श्रोते हो आत्ता आपण ऐकला. त्यानं तबल्याची साथ मिलिंद जोशी यांनी, सारंगीची साथ बाहरुख लतीफ यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणी ऍट 90 निमित्तानं आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या.
2: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल. तबला साथ पंडित मुकुंदराज देव. व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा.
1: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता.
2: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर पश्चिम. प्रवेश विनामूल्य.
1: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण. सूर गौरव.

0: आकाशवाणी ऍट 90 निमित्ताने आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या।
1: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल, तबला साथ पंडित मुकुंदराज देव, व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा।
0: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता।
1: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर पश्चिम, प्रवेश विनामूल्य।
0: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण। सूर गौरव।

प्रोसेस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली.

क्रायसिस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

प्रोसेस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.